कबीर लागे प्रीत सुजान श्याम लागे प्रीत सुजान श्याम बजे दुख हजार मोहे लागती ताला देली मोहे लागती ताला देली